उद्देश सावणारे सुवार्तिक तर दुसऱ्याला मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. ख्रिस्तांचा देणगा देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिक रीतीने ख्रिस्ताचे शरीर